0: das Weiberschaft erdrücken. Agar kabhi mood off hota, Weiberschaft erdrücken.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, जहां है आनंद ही आनंद।